तू निःचल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करहै सोई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आप